0: गिलास तुम कुफाफ ही।
1: रिफा म्यांसनुल्ला नूना ते म्यासन तिक्यां सया आर मनाम प्यासियां न तेरे कड़े ते तंबाउप शिक्या ते मनुना न फितुंड्रान आर जन मनुना फितुंड्रान सान्या ते म्यास फाट म्यात्से जकूर फा म्यासा आम फा पंसुना आर म्यासा न्यापंदे न फितुंड्रान मातेत्या मायनो ने बात क्यान फरानिस नानांगना आर निसन ताकें तिफना वोजांतिया रानिस वोलुने कोलोनेल मिकाएला faharoan malagasy miaramianga ary sahatsika no miteny an'izany tsisy afaky ny andahany zany tsisy afaka nisy loky an'izany a fa zany mazava ary zany tao amin'ny tantara nyity fireneny ity ka dia manao antsoava amintsika rehetrarehetra tsy maintsy taterahana ny fanovana sy ny fanavoizana eto amin'ity fireneny ity tsy moro zany sarotro zany kanefitsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony ho tanterahantsika ary tsika dia manampy ary rehefa manampy a dia tena manampy marina miteraka vokatsoa hoan'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.